जी हा साईं, मुंहिंजा प्रोग्राम रोशन सुबुह में असांजो अॼु जो सवालु आहे त पाकिस्तान जो क़ौमी गुल चमेली आहे, पर उनखे ॿियो कहिड़ो नालो सॾियो वेंदो आहे? अव्हांखे ॿुधाइणो आहे असांखे इन सवाल जो जवाबु त पाकिस्तान जो क़ौमी गुल चमेली आहे, उनखे ॿिए कहिड़े नाले सां सॾियो वेंदो आहे? त समय वरी असां हलंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ ऐं कमर्शल ब्रेक जी तरफ़, वरी वापसि ईंदासीं कॾहिं बि न वञिजो।